0: विभागेनाद्य छत्तीसगढ़ मध्यप्रदेश राजस्थान कर्नाटक उत्तराखंड राज्येषु अतिवृष्टेः पूर्वानुमानं कृतम्। अपरतः आगामिषु द्वित्रिदिनेषु राष्ट्रिय राजधान्यां दिल्ल्यां उत्तरप्रदेशे पंजाबे चंडीगढ़ क्षेत्रे विकीर्ण रूपेण वृष्टिः संभाव्यते। विम्बल्डन टेनिस प्रतिस्पर्धायां गतरात्रौ सर्बिया देशस्य लब्ध प्रतिष्ठेन क्रीडकेन नोवाक जोकोविचेन रूस देशस्य रोमन सफ्यूलिनं पराजित्य पुरुषेकल क्रीडायाः प्रागुपान्त्य चक्रे स्थानं सुरक्षितम्। इतः परम् असौ फेलिक्स नगरे उत डेविवोचिस इत्यनेन सह क्रीडां करिष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणी धारवाड।
2: ಮೂವತ್ತೈದು ವರ್ಷಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಮತ್ತು ಕಾಳಜಿ,
3: ಜೀವ ಉಳಿಸುವ ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಹೃದಯ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮತ್ತು ಬಹುವಿಶೇಷ ಪರಿಣತಿವರೆಗೂ
2: ಬೆಂಗಳೂರಿನ ಅತ್ಯಂತ ನಂಬಿಕೆ ಪಡೆದ ಹೆಸರು ಫೋರ್ಟಿಸ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್,
3: ಬೆಂಗಳೂರು ನಂಬುವ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ.
2: 9686860310 ಕರೆ ಮಾಡಿ. ಫೋರ್ಟಿಸ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕನಿಂಗ್ಹ್ಯಾಮ್ ರೋಡ್.

सगळ्यांक नमस्कार आनी आयच्या कार्यक्रमांत स्वागत. पयले एक भक्ती गीत आयकया. शंकर भंडारी हांगले रचना, रमानंद जोशी हांगले गावपी.

मुखावेल थोडे दीस संतोषान गेले. भयणीगेल दोनी चेडवांगल शिक्षणाविशयी भावाने विचार घेतले. फटीक मात्र केन्नाय मात्याक दूख हाडायतालो चल्लो म्हणून भयणीने आपणागेल कष्ट सांगून घेतले. तो आलशी सांगील उत्तर आयकना मद्दड अस जाल्यार माखन मात्र भंगार सोचलो अभ्यासांत मस्तसक तस म्हणून सगळं सांगलें. तस जाल्यार हांव फटिकाक कलकत्ता पूण व्हरता, थंयची शिक्षण दिवयता म्हणून भावान सांगलें. हाका ते विधव आवसुने ओपीक दिली. मत सांगा ती कलकत्त येत की म्हणून फटिकाक मावळ्यान विचारलं की ताका खोशी जावन गेली. जायत मामा हांव येता म्हणलेल फटिकागल निर्धारो स्पश्ट आशिल्लो. फटिकागल त्रास चुकलो म्हणून आवसूक आनंद झालो. ताचे खातीर ती बेजारन गेलेली. दोगय चेडू झगडताली. खंयचे वेळार हो पुंड फटिकू माखनाक उदकांत लकय द, एकय माती फुटून घाल द, एकय दुसरे कले अपाय कर द म्हणलेल भय आवसूक आसतालेंची. फटिकाने वचूक भायर सरलेल पळोवन तिका हुस जालेल तरी हांग थावन वचूक तो इतलो उत्सूक कसले जाला म्हणलेल काळजी तिका आसतालेची. वची सगळं तयार करून घेवन फटिको केन्नाय मावळ्यागेल फाटे मागशेच आसतालो. मामा आमी केन्ना भायर सरचे म्हणून विचारता आसतालो. ताका रात्री न्हीद सुद्दां येनाशिल्ली. केन्नाय कलकत्त वचेच मात्यांत आतां माखनाक प्रीत करूं लागलो. ताला थावन घेतिल्ले माश्ट धरची बड्डी गोटी गुंडे हॉड पतंग हे सगळें परत माखनाक दिलें. कलकत्त वचना फुडेची ताणें मामीगेल गुर्त करून घेतलो. हे चल्ल्याक घाड आपूण हाडिल्लें तिका बिलकूल आवडली. तिका तेच जाण चेड बशिल्ली. तांकां पळोवन घेवन तेंची त्रास हाका कशें पोसचें. तितलें न्ही 14 वर्सांचो खेड्या गांवांत वाटेल चल्लो आमचे संगती कशी राबतलो म्हणलेल काळजी दिसली तिका. कसले विचार करनासतना फटिका कापून हाडच्याक लाग बामणाने आपणाक एक उत्तर विचारल्यार बरें जातलेशिल्लें म्हणून दिसलें तिका. जगांत तूं 14 वर्सां चल्ल्या इतलो अडनाडी वस्तू खंयचो ना. तो घरांत तूं भुशणय न्हय, कसले उपयोगाकय पडना. सानू म्हणून मोग करूंक जायना. सान्ना वारी तांदूळ लयल्यार अयो सान चेड की ना पाप म्हणून तुची करता ती. होड्डा वारी उलयल्यार कितली यजमानपणां म्हणटा ती. वटारे ताणें उलोवंच्याक ना. तागेल जिवन अगदी बेजार हाडून तसलें. तो इतलो वार्त की शिवयल शिवयल कपडे ताका सान जावचे सूर जाता ती. तागेल ताळ फुट्टून भरभरी जाता. तोंड बदलावण जावन कशकी दिसता. सान आसल्यार कशी सुदारसून घेवयत जाल्यार 14 वर्सां चल्ल्याक सहन करून घेवचें कश्ट. ताका आपणागेल व्यक्तित्वात जाणीव येवचें सूर जाता. तांणी उलयल की अधिक प्रसंगी म्हणून घेवंक जाता. एकय आपणा बद्दल आपणाची लज जाणून माक्षुरका पडटा. जाल्यार हेच वेळार तरुण बालकाक दुसऱ्यांनी आपणाक मुखार आपून उलोवंक गौरव दिवंक प्रीती करका म्हणलेल अभिमान येवचें सूर जाता. हे वेळार आपणाक कोण प्रीत करता तांगेल गुलाम जातो. जाल्यार कोणय ताका बहिरंगान तो प्रीत करूंक तयार जायना ती. कित्याक म्हळ्यार तशें करचें भोव मोग केलेली वारी जाता म्हणून लेखता ती. अशें करून ते चल्ल्यागेल मनार वायट परिणाम जाता. सगळ्या लागी छी तूं म्हणून घेतची मालकणांतील सुण्यागेल परिस्थिती जातगली. 14 वर्सां चल्ल्याक तागेल घरच स्वर्ग. दुसऱ्यांगेल घरा दुसऱ्या संगाती आसची म्हळ्यार ताका धर्मसंकट. घरची बायलांनी गोमटे करून उलयल्यार पुरो ताका स्वर्ग मेळिल्ली इतलो संतोष. तांतलो थावन अपमानीत कोण घेवचें ताका नाक दिसता. आपणागेल मामीगेल घरांत तूं नाक्क जावन आसची फटिकाक सहन जायनाशिल्लें. हाका पळयल्यार ते मामीक तिरस्कार. ताका प्रत्येक विशयांत तो तुच्छ करताली. तीन कसलें काम सांगलां पुरो फटिकू अगदी खुशालेन करतालो. ते केल्ल्याक ताका मेळची उडगेर म्हळ्यार कसल्याक अशें मूर्ख सो करत रे, तुवें अभ्यास किभ्यास करचे ना हांवें. हे वातावरणांत तो फटिको निस्तेज जाता वतालो. घार थावन दूर वचून गुड्ड्यारी स्वच्छ हव्यांत बसका म्हूण दिसतालो ताका. जाल्यार तसलो जागोची ताका मेळनाशिल्लो. कलकत्त म्हळ्यार आकाश चुंबी माळये घर. खंय पळयलें तरी गर्दी धांडल. नित्य न्हिदतना फटिको आपणागेल खेड्या गांवचे घरचे स्वप्न पळयतालो. थंय वापस वचचें आश करतालो. केन्नाय पतंग सोडचे ते मैदानाचो उगडास जातालो ताका. नदी दंड्यारी हस्त खेळत नांचे दोळ्या मुखार येतलें. संकळे चेडवांगल गुंप्याचो यजमान जावन निरंकुश अधिकार चलोवचे ते दीस

उघडा सतले तिथले नाही आपणाक पळयल्यार जायनातील ते आवसू घाल उघडा सुद्दां जाताल ताका आपणागेल वासराक प्रीत करता आशिल्ले गायेक पळोवन आपणानी अशीच आवसू करून प्रीत करून घेवं का म्हणून फटिकाक दिसताले. स्कुलान तो फटिकाक कडे बेंचर बसयताली. शिक्षकान प्रश्न विचारला रे फटिकू खंयकी पळयताची नळेत रापतालो. फाट तेरी वज होडलेल गाड्डव कशी आपणागेल मालकागेल मार सहन करता तशी फटिको मास्तरागल मार सहन करतालो. मैदानांतू नाचता उरताची बाकी चेडवांनी खेळतना हो दूरचे माळये घर एक अव्यक्त आशा दृश्टीने पळत राबतालो. घरा वैरी पतंग बुंज पळयल्यार तागल हृदयांतू एक नमुन्याची वेदन जाताली. एक दीस फटिकाने अगदी धैर्याने आपणागल मावळ्याक एक प्रश्न विचारलो. मामा हांव गांव केन वचू? मामान म्हळें राब रस सुर जावो. रजा नोव्हेंबर थंय मेळनाशिल्ली आनी मस्त दीस राख आशिल्ले. एक दीस फटिकाने आपणागेल वाचन पुस्तक होगान घेतले. पुस्तक आसतन सुद्दां तागेलो अभ्यासो बाकी चेडवांकी मस्त मागशी आशिल्लो. आत तेमी ताका अभ्यास करूंकच जायना जालें. निर्दय तेणी मास्तर ताका मारूं लागलो. फटिकागेल स्थिती अगदी शोचनीय जाली. मावळ्यागेल चेडूं थंय ते लागीं उलयनाशिल्ली. बाकी चेडवां पशी हिंची फटिकाक तिरस्कार करताली चिडायतली. एक फंता मामीलाग वचून ताणें पुस्तक ना जाल्या म्हणून सांगलें. मामीने दांत वचा बुनू थू हळ्ळी गांवडाळू तुका म्हयन्याक चार चार पुस्तक हांव खंय तो धान दिवू. ते दीस संजय घार येतना फटिकाक जोर मारता दुखी आंग सगळं थंडीन थरथरतले. ताप येतलो म्हूण दिसलो ताका. आपणागेल मामीक आनी त्रास जातलो म्हणून भंय दिसले. दुसरे दीस सकाळी खंय पळयलें तरी फटिकागेल पत्तोच ना. आजूबाजूक खंय सोदिल तरी मेळना. रात्र सगळें आकाश पडतकी म्हळेल वरी पावसो. फटिकाक सोदूंक गेली न्ही भिजून आयली. बिशंबराने पोलिसांक कळयलें. मध्यरात्री घरा आयदारी पोलीस वायनेक राबले. पावसो अजूनय धो धो पडतो आशिल्लो. रस्त्यार पुरे दिंब्या इतलो दाराबिले. दोग जाणां पोलिसांनी फटिकाक उकळून घेवन येवन बिशंबरागेल मुखारी राबयले. भिजून थप्प जालेलो. आंग पुराय चिकलान भरलेलें. तोंड दोळे तांबडे जालेले. ताप चडलेलो. आंग थरथरतलें. बिशंबराने फटिकाक उकळून भितर हांतुळार निकारिलो. रग्ग पांगरयलें. हें पळोवन मामी कितलो त्रास जागलो थंड घार वापस पेटून येवें म्हणली. मामी गल ताळ आयकून फटिकाक रणयलें. मामा हांव मगल घार वचका म्हणून भायर सरलेलो. हे पोलिसांनी म्हाका हांगाळ म्हणून उश्णय काडताची म्हणलो. मलेरिया तापू मस्त चडलो. रात्र पुराय चल्ल्यान बडबडोवचे सुर केले. बिशंबराने डॉक्टराक आपून हाळो. फटिकाने दोळे उगडले. माड पळयतो न्हिदलो. भिल्लो थरथरलो. भिवन उड्डून पळो. मामा रजे दिवस आयलवे हांव घार वापस वचवें म्हणून विचारतालो. बिशंबराने दोळ्या उदक पुसून घेतले. तगल हून हात आपणागेल हातान धरले. रात्र सगळी दोळ्याक दोळ लायनासतना फटिकाला गीच बसलो. फटिको परत पडबडिलो. किळचलो. अम्मा अम्मा तितलो जोर मार नाका मा हांव खरें सांगता हांव खरें सांगता मा. सकाळ जाली. फटिकाक जिके जाग आशिल्ली. सुतूच पळोवचे लागलो. कोण तरी आयल की म्हणून हे दिकाने ते दिकाने पळयले. कोण येनी ती म्हळेल निराशेने मात्ते हुशार पळय. वंते दिकान पळोवन होड श्वास घेतलो. बिशंबराक तो कसलो विचार करता म्हळेल कळ्ळें. लागीं वचून ताणें सांगलें. फटीक तुगेल आवसूक सांगून पेटयल्या मा हा. तो दिवस जालो. फटिकाक तपास केल्ले डॉक्टरान अधैर्यान सांगलें. चल्ल्यागेल परिस्थितीची की गंभीर आस. फटिकू बडबडचे लागलो. केळचलो. हा उदकान तू त्या गुर्ताक 3 यार्ड आळ त्या गुर्ताक 4 यार्ड हे गुर्ताक बोट चलयतल्यांनी अशें म्हणचे फटिकान आयकलेले. आतां आपणाची बोटेची कफ्तान जावन मेजूक या नातील समुद्र मेजूक भायर सरलेलो तो. सांजवेळ सरी फटिकागेल आवसो वादळा वरी पागला भितर आयली. फटिकागेल हांतुळा बाजूक लळली. होड ताळकण रळली. बिशंबरो भयणीक वैर कोळून समाधान करूं लागलो. जाल्यार भावागेल हात

वापस घरा विश्वकवी रवींद्रनाथ टैगोर हैने बरेलेले मूल इंग्लिश कहानी द होम कमिंग हेजे कोंकणी अनुवाद ऐकतो आशिले कोंकणी अनुवाद करनो वाचन करतो आशिले ते श्रीमती प्रभा सिरूर अतिक मीरा भजन ऐकया कोंकणी अनुवाद केला ते श्री गजानन रायकर मंडली श्रीमती सुधा अमोणकर.

0: जुलाई मासस्य चतुर्विंशति दिनांके मतदानं भविष्यति। तस्मिन्नेव दिने मतानां गणनापि भविष्यति। महाराष्ट्रस्य विशालः भागः प्रावृतवृष्ट्या निरन्तरं प्रभावितः अस्ति, यत्र मुंबई कोंकण प्रदेशयोः च व्यापकरूपेण जलाप्लवनं भूस्खलनं भवनानां पतनं मार्गेषु रेल विमानयानेषु च महति बाधा दृश्यते। सम्पूर्णे राज्ये आदिवसं यावत् प्रचण्ड वृष्ट्याः अनुवर्तनेन अधिकारिणः सजगतायां तिष्ठन्ति। अधिकारिणः नागरिकान् अनावश्यकीं यात्रां परिहर्तुं प्रार्थयन्ति। मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसः एसडीआरएफ इत्यस्य स्थितिं समीक्षितवान्। सर्वेभ्यः अधिकारिभ्यः शीघ्रं समन्वित कार्याचरणाय निर्देशोऽपि प्रदत्तवान्। प्रचण्ड वृष्ट्या सम्पूर्णे कोंकण प्रदेशे बह्व्यः भूस्खलनानि अपि अभवन्, येन मुंबई गोवा राष्ट्रिय राजमार्गे यातायातः प्रभावितः। अत्रान्तरे भारत ऋतु विभागेन अद्य गुजरात कोंकण गोवा मध्यप्रदेश महाराष्ट्र छत्तीसगढ़ प्रदेशेषु अत्यधिक वृष्ट्या सह केषुचित् स्थानेषु अत्यधिक अतिवृष्ट्यै रेड अलर्ट इति रक्तवर्णीया संचेतना प्रसारितास्ति। उत्तरी अरब सागरस्य केषुचित् भागेषु गुजरात राज्ये हरियाणा पंजाब राज्ययोः शेष भागेषु राजस्थानस्य केषुचित् भागेषु च अग्रिमेषु त्रिषु दिनेषु नैऋत्य प्रावृणचक्रस्य अग्रे गन्तुं परिस्थितिः अनुकूलास्ति इति विभागेनोक्तम्। गतरात्रौ विम्बल्डन टेनिस क्रीडायां सर्बिया देशस्य नोवाक जोकोविच इत्यसौ रूस देशस्य रोमन सफ्यूलिन इत्येतं पराजित्य पुरुष एकल स्पर्धायाः प्रागुपान्त्य चक्रीय क्रीडायां प्रविष्टवान्। अग्रिमायां प्रागुपान्त्य चक्रीय क्रीडायां जोकोविच इत्येषः फेलिक्स ऑगर अलियासिमे इत्यनेन एलेजांद्रे डेविडोविच फोकिना इत्यनेन सह सम्मुखी भूयात्। फीफा विश्वकप क्रीडायां पुर्तगाल देश स्पेन देशं राउंड ऑफ 16 इत्यस्यां क्रीडायां सम्मुखी करिष्यति। अद्य मेक्सिको नगरस्य एजटेका क्रीडांगणे मेक्सिको देशस्य विरुद्धं नाटकीयतया 3-2 इत्यंकैः विजयं प्राप्य इंग्लैंड देश फीफा विश्वकप क्रीडायाः प्रागुपान्त्य चक्रीय द्वन्द्वे प्रविष्टवान् इति वार्ताः।
1: नम मुंदिन कार्यक्रम इदीग
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಗದಗ ಹಾಗೂ ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಗಳ ವಾರ್ತಾಪತ್ರಗಳು. ಓದುತ್ತಿರುವವರು ಹರ್ಷವರ್ಧನ್ ಶೀಲ್ವಂತ್. ಮೊದಲಿಗೆ ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ ವಾರ್ತಾಪತ್ರ. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಯ ವಿಶೇಷ ಸಮಗ್ರ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಕಾರ್ಯ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿದೆ. ಶ್ರೀ ಶಿವಾನಂದ ಮಠದ ಅಭಿನವ ಶಿವಾನಂದ ಶ್ರೀಗಳವರಿಗೆ, ಶ್ರೀ ವೀರೇಶ್ವರ ಪುಣ್ಯಾಶ್ರಮದ ಪೀಠಾಧಿಪತಿ ಶ್ರೀ ಕಲ್ಲಯ್ಯಜ್ಜನವರಿಗೆ ಹಾಗೂ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕುಸ್ತಿಪಟು ಪ್ರೇಮಾ ಹುಚ್ಚಣ್ಣವರ್ ಅವರಿಗೆ ಎನ್ಯುಮರೇಷನ್ ಫಾರ್ಮ್ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸಿಎನ್ ಶ್ರೀಧರ್ ಎಸ್ಐಆರ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 900,947 ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. 967 ಮತಗಟ್ಟೆಗಳಿವೆ. ಆ ಪೈಕಿ ಶೇ.96.38% ಮತದಾರರ ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ದು, ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಯ ವಿಶೇಷ ಸಮಗ್ರ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಮುಂದುವರೆದಿದೆ. ಈ ತಿಂಗಳ 29ರವರೆಗೆ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಬೂತ್ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮನೆ ಮನೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಎನ್ಯುಮರೇಷನ್ ಫಾರ್ಮ್ಗಳನ್ನು ಮತದಾರರಿಗೆ ನೀಡಲಿದ್ದಾರೆ. ಎನ್ಯುಮರೇಷನ್ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಭರ್ತಿ ಮಾಡಿ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಬಿಎಲ್ಒಗಳಿಗೆ ನಿಗದಿತ ಸಮಯದೊಳಗೆ ನೀಡುವಂತೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸಿಎನ್ ಶ್ರೀಧರ್ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದುವರೆಗೆ 52,594 ಎನ್ಯುಮರೇಷನ್ ಫಾರ್ಮ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗಿದೆ. ವಿಕಸಿತ ಭಾರತ ಗ್ಯಾರಂಟಿ ಫಾರ್ ರೋಜ್ಗಾರ್ ಆಂಡ್ ಆಜೀವಿಕಾ ಮಿಷನ್ ಗ್ರಾಮೀಣ್ ವಿಬಿ ಜಿರಾಮ್ಜಿ ಯೋಜನೆ ಈ ತಿಂಗಳ 1ನೇ ತಾರೀಖಿನಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಜಾರಿಗೊಂಡಿದೆ. ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಉಪಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸಿಆರ್ ಮುಂಡರಗಿ ಮಾತನಾಡಿ, ಗ್ರಾಮೀಣ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸಲು ವಿಬಿ ಜಿರಾಮ್ಜಿ ಯೋಜನೆ ಸಹಕಾರಿಯಾಗಲಿದೆ ಎಂದರು. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದ ಜೂನ್ 28ರಿಂದ ಈ ತಿಂಗಳ 1ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ 5 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪಲ್ಸ್ ಪೋಲಿಯೋ ಲಸಿಕೆ ನೀಡಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಿತು. ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ 45,845 ಮಕ್ಕಳು ಹಾಗೂ ನಗರ ಪ್ರದೇಶದ 65,885 5 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪೋಲಿಯೋ ಲಸಿಕೆ ನೀಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸಿಎನ್ ಶ್ರೀಧರ್.